भै विच गनकड़ै बेगार भै विच धरती दबी भार भै विच इंद फिरै सिर भार भै विच राजा धर्म दुवार भै विच सूरज भै विच चंद कहो करोड़ी चलत न अंत भै विच सिद्ध बुद्ध सुरनाथ भै विच आडाने आकाश भै विच जोत महाबल सूर भै